0: सुरक्षा कवच मिळवा हो,
1: नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा. पीक

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र्य आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। रसिकांनो आणि मायबाप श्रोत्यांनो, रोज मी आपल्याशी या विषयातून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि आतापर्यंत आपण स्वामीजींच्या जीवन यात्रेतील अत्यंत महत्वपूर्ण टप्पा शिकागो धर्म परिषद, त्यानंतर अमेरिका इंग्लंड मधलं वास्तव्य 2.5-3 वर्षाचं, तिथं त्यांनी केलेलं कार्य आणि नंतर भारतात झालेलं आगमन, देव दुर्लभ स्वागत, आणि आता भारतात त्यांनी काय काय केलं हे आपल्याला पाहायचं आहे। पुनश्च रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो, भारतात आल्यावर त्यांना ते पूर्वीचंच दृश्य दिसलं। सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान, निद्रिस्तता, निष्क्रियता, दुर्बलता, अस्वच्छता, विषमता, काय काय सांगायचं। याविरुद्ध लढा द्यायचा आहे, त्यासाठी स्वतः सिद्ध केलं नव्हे तर अक्षरशः त्याविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं।

आपणाला असलेल्या व्याधी, आपणाला असलेले आजार याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गुरुचा, दैवताचा संदेश किंवा त्यांना आपल्याकडून जे इच्छित कार्य हवं आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्या श्रद्धेय परमपूज्य रामकृष्ण परमहंसांच्याच नावे डिसेंबर 1898 मध्ये श्री रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. मिशन म्हणजे चळवळ, मिशन म्हणजे एक प्रकारचं आंदोलन, मिशन म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या ध्यासासाठी सिद्ध होऊन केलेली वाटचाल. मिशन याचा अर्थ सेवाच आहे. कोलकात्याजवळ गंगा किनारी असलेल्या बेलूर या गावी त्यांनी आपल्या गुरुच्या नावे पहिला मठ स्थापन केला, श्री रामकृष्ण मठ. या मठामार्फत व मिशन मार्फत आजही गरीब, दीन, दुबळे, दलित, दुःखित, पीडित, अबला यासाठी सतत मदत कार्य चालू असते. तसेच संस्कार आणि अध्यात्मिकाद्वारे, अध्यात्मिकतेद्वारे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने चारित्र्याची जडणघडणही चालू असते. प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये हेच तर सांगितलं जातं की तुम्ही शीलवान कसे व्हाल आणि शीलवान बरोबर तुम्ही शांत कसे राहाल, चारित्र्यवान कसे व्हाल यासाठी मार्गदर्शनही मिळत असते. गुरुदेव श्री रामकृष्ण परमहंस यांनी दिलेला शिवज्ञाने जीवसेवा किंवा जीवभावे शिवसेवा, प्रत्येक जीवात शिव आहे, परमेश्वर आहे, हा आदर्श केंद्रस्थानी ठेवून त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ आज कार्यरत आहे. परदेशात सुमारे 200 वर यांची शाखा केंद्र कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा असंख्य ठिकाणी याची केंद्रे आहेत आणि त्यातूनच आध्यात्मिकतेचा आणि सेवा प्रवृत्तीचा झरा, प्रवाह अखंडपणे निरंतर वाहतो आहे आणि त्याच्यातून स्फूर्ती घेऊन अगदी जळगावचं उदाहरण द्यायचं झालं तर विवेकानंद प्रतिष्ठान, पुण्यातही मी पाहतो भगिनी निवेदिता बँक, भगिनी निवेदिता पतपेढी, तर जळगावमधल्या विवेकानंद प्रतिष्ठानचं मुख्य कार्यालय त्याचा अधिनामच सेवा आहे आणि सबका साथ सबका विकास, एकमेकांच्या हातात हात धरून कुठल्याही पंथाचा, जातीचा, पक्षाचा कुठलाही विचार न करता सर्वांनी सेवेसाठी एकत्र यायचं. भारतात भ्रमण करत असताना मी तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळकांची त्यांची भेट झाली, ती कशी घडली तर सविस्तर बघायचं झालं तर मुंबई पुणे प्रवासात रेल्वेच्या डब्यात, मी सांगितलं त्याला सेकंड क्लास, 4-5 सुशिक्षित मंडळी त्यांच्या डोईवरील विशिष्ट लाल चुटक आकाराच्या पुणेरी पगड्या तावातावाने चर्चा करत होती. विषय होता भारतातील ऐत खाऊ बुवाबाजी करून समाजाचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुटणारे साधू संन्यासी. अगदी ताजा संदर्भ द्यायचा झाला तर बाळू मामांच्या नावाने चांग भलं, त्यातला जो भगत आहे तो लोकांच्या अंधश्रद्धेचा कसा फायदा घेतो आणि आपल्या साधनेचा कसा दुरुपयोग करतो, जे ही मालिका पाहत असतील त्यांना कळेल. त्यावरून त्यांच्यातील एक तरुण मात्र ह्या साधू संन्यासी या संदर्भात त्यांच्या विरुद्ध मत मांडत होता आणि सर्व संवाद इंग्रजी

वापरून चालू होत. कदाचित आपल्यासारख्या संन्याशास बघून हा वाद सुरू आहे असं स्वामीजींना वाटलं. म्हणून ते उभे राहिले आणि नम्रतेने त्या तरुणांना म्हणाले, प्रथमच तुमच्या विषयात मध्येच तोंड खुपसतो याबद्दल आपली अस्खलित क्षमा मागतो. आणि त्यानंतर इंग्रजीतून वादासाठी नव्हे तर त्या वादाची त्या विषयाची दुसरी बाजू सांगण्यासाठी स्वामीजी पुढे सरसावले. महाशय, भारतासारख्या खंडप्राय देशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पदयात्रा करीत असताना, भटकत असताना राष्ट्रीय जीवनाच्या सर्वोच्च आदर्शाचा प्रचार प्रसार प्रसार कोणी केला? संन्याशानीच केला ना. गुरु शिष्य परंपरेला महत्व देऊन भारतीय संस्कृतीचा, त्याच्यातील विविधतेचा, त्या विविधतेतून एकतेचा आविष्कार जनसामान्यांच्या मनात कायम राहील असा प्रयत्न संन्याशानीच केला नाही काय? काही हिणकस दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी संन्यास जीवनाच्या सर्वोच्च आदर्शास कमीपणा आणलाही असेल, पण त्यामुळेच सर्व संन्यासी, त्यांचा संप्रदाय कमी लेखणं हे बुद्धिवंताचं लक्षण होईल काय? याप्रमाणे त्यांनी संन्यासी बुवाबाजी यावरची दुसरी बाजू प्रभावीपणे मांडली. असं दिवस रात्र आश्रम प्रवास गुरूंच्या विचाराचं प्रसाराचं काम अखंडच चालू होत. अशाच एका आमंत्रणानुसार स्वामीजींची बेळगाव भेट झाली. सर्व बेळगावकर आतुरतेने स्वामीजींची वाट पाहत होते, कारण त्यांची कीर्ती त्यांच्या आगमनापूर्वीच तेथे पोहोचली होती. स्वामीजींच्या रसाळवाणीने, विचारांनी सर्व बेळगावकर तृप्त झाले, समाधानी झाले. अशी आपल्या वक्तृत्वाची छाप सोडत स्वामीजींनी गोव्यात प्रवेश केला. गोव्याला शांतादुर्ग मंदिरात स्वामीजींनी एक निराळ्याच विषयाला हात घातला. त्या मंदिरात स्वामीजींनी निरनिराळे राग नजाकतीने सादर केले. साथीला गोव्यातला प्रसिद्ध असा पर्वतकार तबलावादक रागदारी समता स्वामीजींनी विनयाने पर्वतकाराकडून तबला मागितला आणि त्याच तबल्यावर आपलं नैपुण्य अत्यंत सहज कृतीने दाखवलं तेव्हा तो तबलावाला पर्वतकार चकित होऊन कानाची पाकळी पाळ्या पकडून श्रद्धापूर्वक स्वामीजींना साष्टांग दंडवत घालता झाला. सामान्य जन असो, संगीत सभा असो, अशा रीतीने स्वामीजी एक एक प्रदेश पुढे सरकत होते. म्हैसूरमध्ये विद्वत सभेचं आयोजन केलं होतं. समारोपाची जबाबदारी महाराज चामराजेंद्र वडियार यांनी स्वामीजीवर सोपवली. त्या ठिकाणी स्वामीजींनी द्वैत, अद्वैत, पूर्वपक्ष, उत्तर पक्ष हे परस्पर विरोधी नसून ते एकमेकांना पूरक कसे आहेत हे आपल्या ओजस्वी वाणीने सर्वांनाच पटवून दिलं. ते वेदांताच्या बाबतीत म्हणतात, वेदांत म्हणजे आपण काय समजतात? तो काही मतामतांचा गलबला नाही, तर ते मत प्रस्थापित करणाऱ्यांच्या भिन्न भिन्न अवस्थेत त्यांना सापडलेल्या सत्याचा किंवा अनुभवाचा आविष्कार आहे. वादविवाद करण्यात आपला अभ्यास, आपला व्यासंग खर्ची घालवण्यापेक्षा

गोष्ट लक्षात घ्या, अवसानग्रस्त समाजाला परत उठून उभे राहायला जो विचार निर्णायक ठरतो तो विचार वेदांत होय. हे जीवनाला संपन्न बनवणारं तत्वज्ञान आहे आणि याच्यातली वास्तवता स्वामीजी पुढे सांगतात आणि नम्रतेने सांगतात, मला चमत्कार दाखवता येत नाही. 17 फेब्रुवारी 1894 डेट्रॉइटच्या इव्हनिंग न्यूज या वृत्तपत्रातली त्यांची मुलाखतच बघा. धर्माची महत्ता सिद्धता करण्यासाठी चमत्कार दाखवा या विनंतीचे मी पालन करू शकत नाही, कारण मी जादूगार नाही. ज्या हिंदू धर्माचे मी पालन करतो तो चमत्कारांवर मुळीच आधारित नाही, त्याचं सिद्धी चमत्काराशी काही देणं घेणं नाही. म्हणूनच शाणा माणूस त्या भानगडीत पडत नाही. या जोडीला त्यांनी एक वास्तवातला प्रसंग त्यांच्या जीवनातला पुढे घडलेला मी तुम्हाला सांगतो. ढाका जे आज बांगलादेशमध्ये आहे, बांगलादेशची राजधानी आहे, या ठिकाणी त्यांना एक तवायफ म्हणजे वेश्या आईला घेऊन स्वामीजींच्या भेटीला आली. स्वामीजींना नम्रतेने वंदन करून ती म्हणते, मी कलावंती, गाणं हाच माझा पेशा, पण दम्याच्या दुखण्याने मी अगदी बेजार झाली आहे. गाणं हाच माझा व्यवसाय आणि ते गाणं मी गाणार कशी, ठास मला गाऊही देत नाही. मी प्रकृती ठीक नसतानाही खाटेवर बसून तुमच्याकडे आशेने आले, कृपा करून मला असा अंगारा द्या की माझा दमा जाऊन मी खणखणीत बरी होऊन पूर्वीसारखी गायन करू शकेल, नर्तन करू शकेल. स्वामीजी त्यावर म्हणतात, आई क्षमा कर, असा अंगारा माझ्यापाशी नाही, मी स्वतः दमेकरी आहे, मलाच त्यावर अजून रामबाण औषध मिळालेलं नाही, मिळताच तुला ते सत्वर पाठवून दे. म्हणजे नुसती आश्वासनं आशेला लावणं हे त्यांच्याकडनं होत नव्हतं. या ठिकाणी आपण त्यांचा आणखी दुसरा दृष्टिकोन पाहू, जो अनेक वेळा सांगितलेला आहे की सर्वसामान्यात देव पाहायचा, दरिद्र नारायणाची सेवा, आत्मनोमोक्षार्थ जगद्वित्याचं जीवभावे शिवसेवा. रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनने हे तत्व आजवर स्थापनेपासून आजच्या क्षणापर्यंत अविरतपणे अंमलात आणलेले. एकदा काय झालं, अचानकपणे कोलकात्यात प्लेगची जीवघेणी साथ सुरू झाली. मठातील संन्याशासह स्वामीजी ही रुग्णाचा सेवा शुश्रूषेत सहभागी होत. ते म्हणत, सतत सेवेत गर करा, पैशाची काळजी करू नका, गरज पडली तर मठाची जमीनही विकून टाकू. हा होता सेवेचा अनन्य भाव. बेलूर मठात कामास आलेल्या गरीब पण अडाणी संथाळी मजुरांना त्यांनी स्वहस्ते रांधून जेवू घातलं हे आपण मागे पाहिलंच आहे. असंच आणखी एक प्रसंग त्यांच्या या भारतातल्या प्रचार करताना, प्रसार करताना, गुरुचं तत्वज्ञान सामान्यापर्यंत पोहोचवताना एक प्रसंग घडला. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. ध्येयपूर्तीसाठी भ्रमण करत असताना, भटकंती करत असताना असंख्य अडचणी आल्या. पर्वतरांगातून हिंडताना, घनदाट जंगलातून वाटचाल करताना कधी कधी तर मुठभर भिक्षाही मिळणं अशक्य असे. एकदा अशाच भटकंतीत संध्याकाळ झाली तरी जंगल संपेना. मग विसाव्यासाठी ते एका झाडाखाली बसले. तेवढ्यात त्यांना एक वाघ आपल्याकडे येत असल्याचे दिसले. एरवी दुसरा कोणीतरी असता

वाघाने आपली भूक भागवली तेवढाच या नश्वर देहाचा उपयोग होईल आणि त्याची सुद्धा त्याची भूक शांत होईल असा विचार करून ते एकदम शांतपणे डोळे मिटून बसले. परंतु तो वाघ त्याने दूरवरूनच स्वामीजींची ध्यानमुद्रा पाहिली आणि काय वाटले त्याला कुणास ठाऊक, तो शांतपणे माघारी वळला, जंगलात निघून गेला. स्वामीजी मात्र तो परत येईल या आशेने रात्रभर त्या स्थितीत तिथे बसून राहिले. इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या भागात असेच काही प्रसंग अजून आपण पाहणार आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला अजून विवेकानंदांचं अंतर्मन, त्यांचे विचार याची माहिती होणार आहे. धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल सारा पीछे।
3: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज आपण आपल्या आजच्या शो साठी विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या सुंदर सुंदर रचना आजच्या शो मध्ये ऐकण्यास मिळणार आहेत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो जो आपण गेल्या 6 वर्षापासून करत आहोत, तुमच्या सर्वांना

असं भरभरून असं प्रेम आणि सर्वजण सहभागी होत असल्यामुळे आपण या शोला या स्टेज पर्यंत आणू शकलो, नाही का? कारण मनामध्ये असलेले सुख दुःख, सामाजिक भाव, यासोबतच सामाजिक प्रश्न, निसर्ग, प्रेम, विरह या सर्वांचा संगम असणारा आपला शो म्हणजे हा खेळ शब्दांचा. आणि जसं की मी म्हटलं की सुंदर सुंदर रचना जेव्हा आपल्याला येत असतात त्यावेळी त्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करत असताना मला सुद्धा खूप आनंद होत असतो. त्यासोबतच तुमच्या मनातले जे भाव आहेत ते श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो. खूप साऱ्या रचना येतात, त्याच्या आपण एक दोन भागामध्ये विभागणी करतो आणि ज्यांच्या आधी रचना आलेल्या आहेत त्या आधी घेतो आणि आपला हा जो शो आहे तो निरंतरपणे अखंडितपणे चालू असतो. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काय होते त्या प्रारब्धाच्या मनी, काय होते त्या प्रारब्धाच्या मनी त्याने मजसाठी आधीच योजलेले, काय होते त्या प्रारब्धाच्या मनी त्याने मजसाठी आधीच योजलेले, जाण्याआधी सुद्धा पाहिले नमी, जाण्याआधी सुद्धा पाहिले नमी, कधीही माझे सुखस्वप्न भिजलेले, कधीही माझे सुखस्वप्न भिजलेले. तर ही माझी जी आहे ती एक चारोळी होती. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या सुंदर सुंदर रचनांकडे वळूया. आणि ज्या सुंदर रचनांपैकी पहिल्या रचनेमध्ये सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम लिहित आहेत पुणे इथून, मैत्री शीर्षकाखाली की मैत्री मी केली अनोखी त्यानेही निभावली अलौकिक, मैत्री मी केली अनोखी त्यानेही निभावली अलौकिक, फरक होता फक्त इतकाच, फरक होता फक्त इतकाच, मी माणसात मैत्री शोधत राहिले तो मात्र माझ्यात माणुसकी जपत राहिला, तो मात्र माझ्यात माणुसकी जपत राहिला. तर मैत्रीची व्याख्या आणि अनोखी मैत्री मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सरांनी पुनावळे पुणे इथून लिहिले, बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सर लिहितायत पुनावळे पुणे इथून, की मानुनी या राष्ट्रहित सर्वोपरी ठेवले निखारे घरदारावरी, मानुनी या राष्ट्रहित सर्वोपरी ठेवले निखारे घरदारावरी, अमर जाहले प्राणाला अर्पुणी, अमर जाहले प्राणाला अर्पुणी, स्वस्वार्थ दुय्यम त्यांच्या लेखी तरी, स्वस्वार्थ दुय्यम त्यांच्या लेखी तरी, लेखी तरी. तर जे आपले सैनिक असतात ते राष्ट्रहित सर्वोपरी मानतात, घरा दारावर निखारे ठेवतात आणि प्राण अर्पून अमर होतात. खूप अप्रतिम सुंदर भावना या आपल्या सीमेवरील सैनिकांप्रती सरांनी व्यक्त केलेल्या होत्या. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून, सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की जगावे या जगात पाहुण्यासारखे, क्या बात आहे, जगावे या जगात एका पाहुण्यासारखे, काहीच नसते आपुले, करता करविता परमेश्वर आपण फक्त त्याच्या हातातले, एक बाहुले, करता करविता परमेश्वर आपण फक्त त्याच्या हातातले, एक बाहुले, एक बाहुले, जगावे या जगात एका पाहुण्यासारखे, काहीच नसते आपले. आणि खरंय की आपण धाव धाव धावतो, जगणं विसरून जातो, सुख कशात आहे हेच नेमकं आपण विसरून जातो. आणि आपण एवढं पैशाच्या आणि या भौतिक साधन संपन्नतेच्या मागे धावतो की जगायचंच राहून जातं आणि आपल्या हातात काहीच नसतं, जे ठरवतो ते तर कधीच घडत नाही. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून, कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिले, निर्मिले शरीर पंच महाभूताने, निर्मिले शरीर पंच महाभूताने, सजीव झाले ते आत्म्याने, सजीव झाले ते आत्म्याने, वेढले कसे मग ते षटरिपुने, वेढले कसे मग ते षटरिपुने, जीवनात अडकले ते मायेने, जीवनात अडकले ते मायेने. आणि शरीर जे पंच महाभूतानी निर्माण झालेलं असतं, आत्म्यानं सजीव झालेलं असतं, परंतु त्याला षडरिपू जे आहेत ते वेदतात आणि मोह मायेमध्ये जीवन अडकून जातं. खूप अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगत

जिल्हा नाशिक येथून लिहिले. स्वप्न झुला या शीर्षकाखाली त्र्यंबक सेनितकर सर लिहित आहेत. इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. स्वतःसाठी जगतात सारी, थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ. स्वतःसाठी जगतात सारी, थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ. एकाकी वाटणारे सारे आपलीच वाटतील मग. एकाकी वाटणारे सारे आपलीच वागतील मग. आणि खरंय की जी माणसं स्वतःसाठी जगतात ती कायम एकलकोंडी असतात. जी माणसं इतरांसाठी जगतात ती कायम आनंदी असतात. कारण त्यांना इतरांसाठी काही केलं याचा आनंद असतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं दुःखी असतात, आतून निराश असतात. कारण ते कायम अपेक्षा करत असतात इतरांकडून. जेव्हा आपण अपेक्षा दूर सारू, जेव्हा आपण इतरांसाठी जगू, तेव्हा निश्चितपणे आपण स्वतः सुखी आणि आनंदी होऊ. नाही का अप्रतिम असा संदेश होता या चारोळीमधून. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिलंय की मैत्री असते अशी सर्वांची सखा सखी. मैत्री असते अशी सर्वांची सखा सखी. कोणीही कोणाचे मन राहत नाही दुःखी. कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी. कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी. तर मैत्री, ज्या मैत्रीच्या दुनियेमध्ये कोणीच दुःखी नसतं, आनंदी असतात. मैत्री एक असं नातं असतं जिथं विचार करून बोलावं लागत नाही आणि बोलल्यानंतर जे दुःख आहे ते आपल्याला मिळत नाही. मजाक मस्करीमध्ये, टिंगल तवाळीमध्ये ते घेतलं जातं. मोठे मोठे प्रॉब्लेम हे छोटे होतात ते फक्त मैत्रीच्या जगामध्ये. नाही का सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये बालाजी नाईकवाडी सरांनी येवला नाशिक येथून लिहिलंय. बालाजी नाईकवाडी सर लिहित आहेत येवला नाशिक येथून. ऐकावा कातर वेळी आवाज तुझा सके, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तार जसे. वा, ऐकावा कातर वेळी आवाज तुझा सके, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तारे जसे. हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सके. हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सके. प्रीत फुलांची गुंफण व्हावी असे. प्रीत फुलांची गुंफण व्हावी असे. वाह, तर कातर वेळी तुझा आवाज ऐकू यावा आणि जणू काही स्पंदनांना छेडणारे तारेच आहेत असं वाटावं. प्रीत फुलांची सुंदर गुंफण करणारी सरांची ही अप्रतिम चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. अबोल या रात्री शब्दांची सोबत हवी. अबोल या रात्री शब्दांची सोबत हवी. मनातील आठवणींना आकार देतो कवी. मनातील आठवणींना आकार देतो कवी. आकार देतो कवी. वाह, तर अबोल रात्रीला शब्दांची सोबत हवी. रात्र अबोल असते पण शब्द बोलके असतात. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले की आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्काराची शिदोरी. आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्कारांची शिदोरी. तरी योग्य गुरूंमुळेच कळतो. तरी योग्य गुरूंमुळेच कळतो जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी. जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी. वाह, तर आई आणि गुरु या दोघांचं महत्व मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो. मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो. तुझ्या आठवणींचा बांध अश्रूच्या रूपात वाहतो. तुझ्या आठवणींचा बांध अश्रूंच्या रूपात वाहतो. दोन पाऊस असतात, एक बाहेर बेभान बरसणारा आणि एक मनात बेभान बरसणारा. बाहेर बरसणारा पाऊस हा अवघी धरित्री जी आहे ती चिंब चिंब करून टाकतो. आणि तुझ्या आठवणींचा जो बांध आहे तो अश्रूंच्या रूपामध्ये वाहतो. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या कवितेमध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी भिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिले. प्रवीण अभ्यंकर सर लिहित आहेत भिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून. सरांनी लिहिले की या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पोरी तुझा

परिवार आहे. या जीवनाचे सत्य असत्य काय आहे? ज्या अंगणात कोरी तुझा लढिवार आहे. संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे? संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे? तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे. तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे. तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे. तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे. आयुष्यभर तसेच आहे होऊ कसा मी व्यक्त. आयुष्यभर तसेच आहे होऊ कसा मी व्यक्त. तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे. तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे. वाह, तर या जीवनाचे सत्य असत्य काय आहे? ज्या अंगणात पुरी तुझा लढिवार आहे. तर आपल्या लेखीप्रती अतिशय गहिरे आणि हळवे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मी व लेखनी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडमनी ठाणे येथून लिहिले. मी व लेखनी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखनीने आयुष्य टिपले. वाह, आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखनीने आयुष्य टिपले. अनुभवांना शब्दात रचले. अनुभवांना शब्दात रचले. कागदावर स्वतःला मांडले. कागदावर स्वतःला मांडले. आणि खरंय की आपण जेव्हा कागदावर स्वतःला मांडत असतो तेव्हा आपण जणू काही आयुष्याचं नवीन चित्र जे आहे ते रेखाटत असतो. कारण त्या रेखाटण्यामध्ये असतात ते म्हणजे अनुभव. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून लिहिले. प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून. मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं. मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं. पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा. पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा. अश्रूंनाही पापण्यात कायमच झाकून घ्यावं. अश्रूंनाही पापण्यात कायमच झाकून घ्यावं. आणि खरंय की रोज कुंडण्यापेक्षा रोज रडण्यापेक्षा मुसळधार पावसासारखं एकदाच रडून घ्यावं. आणि पुन्हा ते अश्रू कधीच डोळ्यात येऊ नयेत. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी. माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी. प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी. प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी. तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी. तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी. आणि अगदी खरंय की प्रेम हे निरागस असतं, ते हसवतं. आणि त्या प्रेमात आपण कोणाला रडवू नये. कारण एकदा हसवून पुन्हा रडवल्यानंतर मन खूप तुटतं आणि ते सावरायला वेळ लागतं. कधी कधी सावरत सुद्धा नाही का. खूप गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया है तो बाहर जाओ, कर क्या। यहां नहीं कर सकते, यहां नहीं कर सकते, क्यों? स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाएं? क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है। तो आप जाइए, वहां वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रुति हो। मी माझ्या एका सारोळी मध्ये लिहिले की जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे। जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे। आनंदाच्या क्षणांना वेचताना, आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे। आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की काळजाने काळजाशी कसे भांडावे, काळजाने काळजाशी कसे भांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे। अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, कसे बरे खोडावे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि या माझ्या दोन चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिले। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून। मॅडमनी लिहिलंय की आस म्हणतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, आस म्हणतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, बळीराजा ही आनंदाने कामाला सुरुवात करी, बळीराजा ही आनंदाने कामाला सुरुवात करी। तर खूप अप्रतिम असे भाव होते, ज्याची प्रतीक्षा होती तो वरुण राजा बरसलेला आहे। आणि बळीराजा हा आनंदाने शेतामध्ये काम करायला सुरुवात बळीराजाने

खूप अप्रतिम सुंदर शब्दरचना आणि याबरोबरच पुढच्या रचनेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती. भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती, केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती. वाह, केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती, एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा. एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती. दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती. दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती. आणि भवसागरातून मुक्ती. वाह, कारण भवसागरातलं जगणं म्हणजे मनात असते, म्हणून तुझ्या पायाशी जागा दे आणि भवसागरातून मुक्ती कर. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चार ओळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून. सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलंय. महती या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते. शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते. करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, रक्त धमन्यातून सळसळते, रक्त धमन्यातून सळसळते. आणि खरंय की राजांची मुद्रा जी होती, राजमुद्रा, ती स्वराज्याची महती सांगणारी होती. ती करारी होती, अश्वारूढ मुद्रा होती. आणि जेव्हा आपण त्याकडे पाहतो तेव्हा आपल्या धमन्यातून रक्त सळसळतं. आजही अखंड हिंदुस्थानामध्ये एकही असा व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीनं शिवछत्रपती शिवाजी महाराज की असं जिथं जिथं ऐकलं तिथं त्याच्या ओठातून आपसुकपणे जय असं आलं नाही. असे आपले राजे आणि त्या राजांची महती सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या चारोळीकडे वळूया. श्री माधव कुसुम सुक्रिया गुरवसर देदक्का मारा या नावाने लिहितात जिल्हा परिषद कोळ्याचा पाडा मुक्काम कावड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. श्री माधव कुसुम सुक्रिया गुरवसरांनी देदक्का मारा या नावाने लिहिलंय. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कावड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून पाऊसराज या शीर्षकाखाली. आणि सरांनी लिहिलंय की कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्याचा हौस. कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्यास हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता. पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो. कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्यास हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो. आणि पाऊस जो कधी हवा वाटतो कधी नकोसा वाटतो, जेव्हा तो धोधो परसतो तेव्हा मनसोक्त भिजावं वाटतं. तो अवघ्या धरणीला जो आहे ते चैतन्यमय करतो, परंतु त्या चैतन्याचा रहास होतो जेव्हा ढगफुटी होते, जीव जातात. खूप सुंदर असे भाव पावसाची दोन रूप सरांनी अप्रतिमरित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या कवितेमध्ये सौसमिता विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले. सौसमिता विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं. कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं, आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं. आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं. दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी, दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी, एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं. एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं. आणि खरंय की मॅडमनी ज्या पद्धतीनं लिहिलंय की असह्य झालं की अलिप्त राहता आलं पाहिजे, क्षणभर का होईना, काही वेळ का होईना. कारण जेव्हा आपलं दुःखाची तीव्रता एवढी मोठी असते आणि ती समजून घ्यायला समोरची व्यक्ती तयार नसते, त्यावेळी आपण निशब्द होतो. जेव्हा प्रत्येक शब्दाचा उलट अर्थ काढला जातो, जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता पाहिली जाते, जेव्हा
प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलट घेतला जातो, त्यावेळी नेमकं बोलावं तरी काय हा प्रश्न मनामध्ये राहतो, नाही का? त्यामुळं जेव्हा आपण अलिप्त राहतो त्यावेळी आपल्या हृदयातलं दुःख जे आहे ते आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. ही एक शोकांतिका असते की ते त्या व्यक्तीनं वाचलं पाहिजे, परंतु नेमकं ते वाचलं जात नाही, या उलट त्या दुःखाची तीव्रता वाढवली जाते आणि आक्रोश हा तिथंच चालू होतो. की जेव्हा आपल्या दुःखाला कोणी वाचत नाही, आपलं मन कोणी वाचत नाही, आपला आबोला आणि त्याचा अर्थ हा कोणी जाणत नाही, कारण अपेक्षा ही प्रिय व्यक्तीकडून आपण करतो की ज्यानं दुःख वाचावं, ज्यानं न बोलता दुःख वाचावं, ज्यानं आपण अलिप्त का आहोत, आपण अबोल का आहोत हे समजून घ्यावं. तीच व्यक्ती दुःख वाचू शकत नसेल तर वेदना होतात, आणि त्या वेदनेची तीव्रता एवढी असते की ती वेदना आपल्याला त्या सर्वात प्रिय व्यक्तीपासून दूर दूर घेऊन जाते. जसं मॅडमनी पुढे लिहिलंय की दुःखाच्या राशी जरी वाटेत अंतरल्या तरी एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं, कारण सुंदर क्षण हे बनवण्याची जबाबदारी दोघांची असते. कारण दुःखाच्या राशी या वाटेत अंतरल्या जाणारच, कधी त्या कळत कधी न कळत, कधी आपल्या चुकीने कधी काहीच चूक नसताना, पण एकमेकांची सोबत असली, एकमेकांच्या सोबत असलेल्या सुंदर क्षण जर आपण जगत गेलो तर दुःखाच्या राशी जरी असल्या तरी त्या दुःखाच्या राशी सुद्धा आपल्याला सुखद वाटायला लागतात. त्यातून एक सुखद अशी पळवाट निघते, नाही का? खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो. क्या बात आहे! परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो. परिपूर्णाच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो. वा! परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो. परिपूर्तीच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो. परिपूर्तीच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो. जणू सावळ्या मेघा अडून घनश्याम डोकावतो. एक आगळा वेगळा अंतर्नाद मनी उमटतो. आणि जर का एखादी गोष्ट परिपूर्ण असेल तर जगण्यामध्ये राहणारच काय. आणि कोणतीच गोष्ट आणि कोणतीच व्यक्ती ही परिपूर्ण नसते. जोपर्यंत अपूर्णता आहे तर तोपर्यंतच परिपूर्णतेला जे आहे ते महत्व आहे, कारण परिपूर्ण व्हायच्या ध्यासामध्येच अपूर्णाला आकार लागतो. कारण परिपूर्ती जी असते त्याच्या प्रवासामध्ये अनुभूतीचा एक किरण गवसतो. मला काहीतरी मिळवायचं आहे, माझी ही गोष्ट राहिलेली आहे, मला हे करायचं आहे, मला हे जगायचं आहे. आपण समोरच्याकडून प्रत्येक वेळी नाता असो, प्रेम असो, मैत्री असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याकडून परिपूर्णतेची जी आहे ती अपेक्षा करतो. पण एक गोष्ट आपण विसरतो, ती म्हणजे आपण स्वतः परिपूर्ण आहोत का? आपण अपूर्णच नाही का? आपली प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण आणि बरोबरच आहे का याचा विचार आपण कधी करत नाही. आपले स्वतःचे निकष आणि इतरांबद्दलचे निकष एकाच प्रसंगावर एकाच गोष्टीवरचे वेगवेगळे असतात. समोरच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करताना आपण स्वतः किती परिपूर्ण आहे याचं आत्मपरीक्षण निश्चितपणे करण्याची गरज आहे. जसं प्रारंभी पुढे लिहिलंय की जणू सावळ्या मेघा आडून घनश्याम डोकावतो, एक वेगळा आगळा वेगळा अंतर्नाद बनी उमटतो. तर मनातला अंतर्नाद जो आहे, परिपूर्णतेच्या ध्यासाचा अंतर्नाद जो आहे, तो मनामध्ये उमटतो असे भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चार ओळीमध्ये मेघारपूज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघारपूज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय मैत्री शीर्षकाखाली

मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली. मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली. उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली. उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली. वा, तर मैत्रीची मैफिल मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती की जणू काही आज रंगपंचमी झाली, कारण मैत्रीचे रंग बदलले. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. पेरणी शीर्षकाखाली की कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी. कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी. कधी येईल पीक बहरून, कधी देईल काळी धरणी. कधी येईल पीक बहरून, कधी येईल काळी धरणी. तर एका शेतकऱ्याची आस, एका शेतकऱ्याच्या आशा आकांक्षा, एका शेतकऱ्याची प्रतीक्षा, या सर्वांना सरांनी या चारच ओळीमध्ये अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोती हो, या अप्रतिम अशा रचनेनंतर विवाह या शीर्षकाखालील सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांच्या रचनेकडे वळूया. सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. विवाह या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात. माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात. डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते पतिराजांच्या घरात. डोळ्यात मोठे स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते पतिराजांच्या घरात. तर विवाह एक पवित्र बंधन. विवाह जी मुलगी माहेरहून सासरी जाते आणि तिच्या मनातला तो आनंद मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: संजय कपूरचंद महाजन सर लिहिताय अहिल्यानगर इथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर इथून लिहिलंय, जरी नव्हता फादर मदर डे धाक होता आपल्या मनावर, जरी नव्हता फादर मदर डे धाक होता आपल्या मनावर, आता डे होतात सगळे साजरे, आता डे होतात सगळे साजरे, पण जबाबदारी नसते कोणावर, पण जबाबदारी नसते कोणावर। आणि खरंय हे अतिशय मार्मिक घाव जे आहे ते सरांनी घातलेले आहेत समाजातल्या त्या दांभिकतेवर। सरांनी एक या चारोळीमधून एक सुंदर संदेश दिलाय की पूर्वी कोणताही डे नव्हता, ना फादर डे होता ना मदर डे होता, पण आपल्या मनावर धाक होता। तो धाक असा होता कर्तव्याचा, एक सामाजिक बंधन होतं की आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, आणि ते वयस्कर झाल्यानंतर त्यांना सुखी ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। हा एक सामाजिक नैतिक धाक हा आपल्या मनावर होता। आज सोशल मीडियावर फादर डे आणि मदर डे साजरे होतात, आज सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जातात, पण प्रत्यक्षामध्ये आपण खरंच आपल्या आई वडिलांना किती वेळ देतो, आपण त्यांची काळजी किती घेतो, आपण त्यांच्याशी संवाद कसा साधतो, आपण त्यांना कोणत्या भाषेत बोलतो, त्या सर्व गोष्टी या खूप मॅटर करतात। या जगामध्ये तुम्ही नाव कमवाल, प्रसिद्ध व्हाल, तुम्ही खूप मोठे व्हाल, गाड्या घोडे बंगला पैसा धन दौलत संपत्ती सर्व काही तुमच्या पाशी असेल, पण तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी मायच जर नसेल, तुमच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमला चुटकीसरशी सोडवणारा तुमचा बाबाच जर नसेल, तर तुमच्या या सर्व शान चौकटीला काहीच किंमत नाही। हे डे साजरे करण्याला काही किंमत नाही, मदर्स डे फादर्स डे। विषय हा जबाबदारीचा आहे, विषय हा कर्तव्याचा आहे, विषय हा नैतिकतेचा आहे, आणि कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनासाठी, अंतरात्म्यासाठी, ज्यांनी आपल्याला लाडाकोडात वाढवलं, ज्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मातीमोल करून प्रसंगी स्वतःचं पोट मारून स्वतःची हौस मौज मारून ज्यांनी तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच जर तुम्ही विसरत असाल तर हे जीवन अतिशय तुमचं दुःखी आहे, कष्टी आहे, आणि ते होणारच। सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडील, जे प्रथम देव आणि त्यानंतर क्रमांक येतो तो इतरांचा नायका। खूप भावनिक अशी तेवढीच मार्मिक सरांची ही रचना होती। आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूया, प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली प्रेमकवी या नावाने सूरज अनुभवने सर लिहित आहेत, देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोंड इथून। प्रेमकवी सूरज अनुभवने सरांनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड इथून लिहिले प्रीतकाव्य प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली, की तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, आणि प्रेमाचे शब्द व्यक्त करताना, आणि प्रेमाचे शब्द व्यक्त करताना जणू ते हृदयही धडधड करू लागतं, जणू ते हृदयही धडधड करू लागतं, कारण तुला पाहून गुलाब लाजतो। व्यक्त व्हायचंय पण हृदय धडधडतंय। प्रीतीचा झुला शीर्षकाखाली सुंदर अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही चारोळी। आणि पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सुवर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी येथून। सुवर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की ऐश्वर दिसावे स्वभावात आडल्या नडल्याला मदत करावी, ऐश्वर दिसावे स्वभावात आडल्या नडल्याला मदत करावी, कष्टाची अर्धी भाकरी खाऊन सुखाची झोप घ्यावी, कष्ट

ચાર દી ભાખરી ખાઉં, સુકાચી ચોખ આવી અને કરાય. કે ઐશ્વર્ય એ ભૌતિક નસાવ, તે સ્વભાવત અસાવ. આપણ નેહમી મનતો બી કાઇન્ડ, નમ્ર રહા. कारण नम्रता ही माणसाची उंची वाढवते. कटु शब्द दुसऱ्याला तुच्छ लेखणं, दुसऱ्याला हीन लेखणं, आपण किती मोठे आहोत आणि दुसरा किती छोटा आहे, त्याचं काम किती छोटं आहे, तो गुलाम आहे, तो नौकर आहे, अशी भावना मनात ठेवून जेव्हा आपण इतरांशी बोलतो तेव्हा आपण छोटे होतो, आपण गरीब होतो, आपण कधीच ऐश्वर्य संपन्न होत नाही. परंतु आपल्याकडे सर्व प्रकारचं ऐश्वर्य असताना सुद्धा जेव्हा आपण नम्र असतो तेव्हा आपण खरे ऐश्वर्य संपन्न असतो. अप्रतिम भाव होते. दुसऱ्याचा रोहित मॅडम लिहित आहेत, ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती हा समज नसावा. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती हा समज नसावा. मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. आणि जोपर्यंत मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की माणूस हा मोठा आहे असं वाटतो परंतु त्याचं मन खूप छोटं असतं. कारण तो स्वार्थी असतो, तो लोभी असतो, तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतरांचा वापर करत असतो, इतरांना जवळ घेत असतो. अशी छोट्या मनाची माणसं ही जी आहेत ती नसली पाहिजेत असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, स्वप्नील कळ्या या नावाने. रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे इथून, स्वप्नील कळ्या या नावाने. प्रेमाने भिजलेल्या सरी या शीर्षकाखाली आणि मॅडमनी लिहिलंय की सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी. सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी, तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी. तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी. जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी. जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी. तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी. तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी, मनाच्या गाभारी. वाह, तर प्रेमाने भिजलेल्या सरी जेव्हा प्रेमाच्या सरी बरसतात तेव्हा तुझं सौंदर्य लावण्य हे मनाच्या गाभाऱ्यामध्ये साठवून ठेवतो. अप्रतिम शब्दांकन होतो. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, त्यामध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहितात. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत पाऊस शीर्षकाखाली, असा कसा रे तू पावसा, तुझा देता येत नाही भरवसा. असा कसा रे पावसा, तुझा देता येत नाही भरवसा. चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा. चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा. की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा. की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा. आणि खराय की कधी कधी उन्हात सुद्धा पाऊस पडतो आणि खूप धांदल होते. ती धांदल अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि पुढच्या चारोळीमध्ये पावसाळा शीर्षकाखाली सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय. उदार हस्ताने नभ बरसतात पाणी. उदार हस्ताने नभ बरसतात पाणी. प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधाराणी. प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधाराणी. तरु वेली नद्या विहंग ही सारी. तरु वेली नद्या विहंग ही सारी. अत्यानंदी होता गाती मधुर तराणी. अत्यानंदी होता गाती मधुर तराणी, मधुर तराणी. असा हा पावसाळा जो उदार हस्ताने नव पाणी बरसवतो, तर पावसाळा आणि पावसाळ्यामुळे निसर्गावर झालेले परिणाम खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या 6 वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या शो मध्ये आनंदी रहा, आनंद लुटा. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर. दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर. निसर्गाची मजा लुटूया, निसर्गाची मजा लुटूया. डोंगर दऱ्यात भटकूया, डोंगर दऱ्यात भटकूया. आणि पावसाळ्यामध्ये डोंगर दऱ्यातली भटकंती ही

गाव झाले खास, सरपंच सांगत राहे गाव झाले खास, कागदावर फुलला खोटा सारा विकास, कागदावर फुलला खोटा सारा विकास। आणि गावोगावची दशा दुर्दशा याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव की कागदावर विकास दिसतो पण जमिनीवर खोटच नसतो। खूप सुंदर असे एक मार्मिक टिप्पणी सरांनी या रचनेमध्ये केलेली होती। श्रावण आला या शीर्षकाखालील पुढच्या रचनेकडे वळूया। मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ येथून। श्रावण आला या शीर्षकाखाली मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिले आहे की येत असे श्रावण संपला आषाढ, येत असे श्रावण संपला आषाढ, येत हळू सरी संपे धोधो झड, येत हळू सरी संपे धोधो झड। आणि आषाढ संपतो आणि श्रावणाचं आगमन येत, आगमन होतं। श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना मानला जातो। खूप अप्रतिम चारचोळीमध्ये श्रावणाचं महत्व, श्रावण महिन्याचं महत्व सांगणारी मॅडमची ही रचना होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय डायरी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी, आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी, मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी, मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी। आणि भावना सदृश्य पायरीला मनतळाच्या डायरीमध्ये केलेली नोंद जी सुंदर आहे, जी सुबक आहे, अशी मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय। सौ सुजाता बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। नको होऊ नाराज कधी, हसले लोक तर हसू द्यावं, नको होऊ नाराज कधी, हसले लोक तर हसू द्यावं, केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं, केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं। आणि खरंय की काम जर आपण करत राहिलो तर लोक हे टीका करणार। प्रगतीवर जळणाऱ्यांची संख्या जास्त आहे, प्रगतीचं कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी आहे। म्हणून कोणी हसतील, कोणी टोमणे मारतील, कोणी दुःख देतील, कोणी अडथळे निर्माण करतील, किंवा कोणी तर आपल्या सोबत लबाडी सुद्धा करतील, परंतु आपण कोणी टीका जरी केली तरी आपलं काम न चुकता केलं पाहिजे, कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता। आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने, दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने, साचले पाणी चोहीकडे, साचले पाणी चोहीकडे, त्रेधा तिपीट धांदल त्रस्त झाले सारे, त्रेधा तिरपीट धांदल त्रस्त झाले सारे। आणि पाऊस लांबला होता, प्रत्येकाला पावसाची आस होती, आणि पाऊस एकदाचा कोसळला, सगळीकडे पाणीच पाणी झालं, आणि त्यासोबतच त्रेधा रपीट सुद्धा झाली, धांदल झाली, त्रस्त सुद्धा काही जण झाले, परंतु पाऊस गरजेचा आहे नाही का, एक पावसाचं महत्व सांगताना। आणि दीर्घ काळानंतर कोसळलेल्या पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय, मोरा रे मोरा किती छान तुझा तोरा, निळा शार लांब सडक शोभे पिसारा, मोरा रे मोरा किती छान तुझा तुरा, निळा शार लांब सडक शोभे पिसारा, चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे, चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे, सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा, सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा, खट्याळ वारा। तर मोराचं वर्णन, मोराचं सौंदर्य मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सात रंग जीवनात

माणसाच्या रुजवतो सातरंग जीवनात माणसाच्या रुजवतो सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवतो इंद्रधनू सजवतो आणि खराय जीवनाचं सप्तसूर हे इंद्रधनू मध्ये असतात आणि माणसानं जे आहे ना श्रोते हो ते अगदी इंद्रधनू सारखं जगलं पाहिजे नाही का। खूप वेळा आपण जे आहे ते दुःखांना उकाळतो दुःखांना कवटाळतो

सकारात्मक ठेवलं पाहिजे. आपण बाहेरचं जे आपलं मन आहे ते आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. नकारात्मक गोष्टी जरी घडल्या तरी त्याला उकाळत बसलं नाही पाहिजे. आपण सातत्याने निरंतरपणे आपल्यातल्या ज्या कमजोरी आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट ही चिरकाल नसते, ना काळ वेळ ना माणसं. जेव्हा आपण त्या वेळेला आपण हरवून बसतो तेव्हा हातामध्ये काहीच उरत नाही, आपली ओंजळ रीती राहते. त्यामुळं आयुष्य हे खूप छोट आहे आणि त्या छोट्या आयुष्याला आपण भरभरून जगलं पाहिजे. त्या छोट्या आयुष्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. त्या छोट्या आयुष्यामध्ये येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण टिपले पाहिजेत. कारण नजरे समोर मुलं मोठी होतात आणि भुरकन उडून जातात. नजरे समोर नाती येतात, नाती जुळतात, नाती तुटतात. नजरे समोर सगळे सुख दुःखाचे प्रसंग जे आहेत ते घडतात. आपण काहीच करू शकत नाही, आपण हटबल असतो. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला असं वाटतं की ही वेळ थबकावी, हे क्षण थांबावे, हे क्षण मला आणखी जगायचे. परंतु आपण ते जगू शकत नाही, कारण काळ वेळ पुढे सरकत असतो. त्यामुळे क्षणांना जगायला शिका. क्षण हे माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडूनही आनंदाच्या क्षणांची अपेक्षा करू नका. स्वतः आनंदी राहा, आनंदाचे क्षण इतरांना देण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा की तुमच्या अवतीभोवतीचा सारा परिसर हा आनंदी होऊन जाईल. जोपर्यंत आपण सकारात्मक आहे तोपर्यंत आपल्याला समोरचा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक दिसतो. आणि ज्या क्षणाला आपण नकारात्मक होतो आपल्याला सारी दुनिया नकारात्मक दिसायला लागते. त्यामुळे सकारात्मकता आणि नकारात्मकता यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे आणि स्वतःला सकारात्मक बनवलं पाहिजे, स्वतःला आनंदी बनवलं पाहिजे. श्रोते हो, तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ समाप्त होते. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता आरजे कैलास सोबत तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये तुमच्या हक्काच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत. आनंदी राहा, आनंदी.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदात
1: अनेक प्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरणा संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजलदार मजेदार उठावदार बहादार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज अलकची झलक प्रयोग क्रमांक 213 तिन्ही आकडे तिन्ही अंक 213 मध्ये आहेत आणि आज 9 ऑगस्ट 2026 या भागामध्ये आपण जास्त अलक घेऊ शकत नाही कारण अधिक वेळ उपलब्ध नसल्यामुळे थोडीशी घाई करावी लागली आणि पटकन त्या ठिकाणी अलक मागवाव्या लागल्या. जेवढ्या अलक लवकरात लवकर पोहोचल्या तेवढ्याच अलक आजच्या कार्यक्रमामध्ये आरजे जगदीश सादर करणार आहे. अलक प्रेमी रसिक श्रोते हो प्रयोग क्रमांक 212 मधील प्रत्येक अलक तुम्हाला भावली असेल, प्रत्येक अलक तुम्हाला आवडली असेल आणि अलकच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया सुद्धा आवडल्या असतील. अलक प्रेमी रसिक श्रोते असंच असतं पहा, आपण एकापेक्षा एक छान अलक लिहितो आणि पाठवतो आणि मग अलकची झलक हा कार्यक्रम दर्जेदार होतो. लवकरच 5 वर्ष पूर्ण होतील आणि आपण 6व्या वर्षात पदार्पण करू. पहिलीच अलक घेतोय अलककार भारतकर बीटी अंबाजोगाई येथून पाठवले. उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण करून ती पहिल्यांदा उच्च शिक्षणाची पायरी चढली. कॉलेज जीवनाची रंगीन स्वप्ने डोळ्यात घेऊन ती वर्गात बसलेली. शिक्षकांनी अभ्यासक्रमाची रचना आणि रूपरेषा सांगताच तिच्या स्वप्नांच्या रंगीत रेषा पुसट झाल्या. क्षणभर ती शांत झाली. तिचा उतरलेला चेहराच सांगत होता की कॉलेज म्हणजे स्वप्नांची दुनिया नव्हे, ती अभ्यासाची नवी जबाबदारी आहे. वा अलककार भारतकर बीटी, आपण प्राध्यापक आहात, विद्यार्थ्यांना शिकवता, विद्यार्थ्यांना घडवता, विद्यार्थी प्रिय आहात असं सुद्धा मला इथे म्हणावं लागेल कारण विद्यार्थ्यांच्या नजरेतून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही अचूक भाव टिपलेत आणि अलक तुम्ही लिहिली आहात याची मला खात्री आहे. पण खरंच आहे, स्वप्न पाहायची, स्वप्नांनी रमायचं सुद्धा, स्वप्नांचा आनंदही घ्यायचा, पण दुसरीकडे जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हे सांगणारी तुमची अलक मला खूप आवडली. ऐकूया पुढची अलक. छत्रपती संभाजीनगर येथून अलककार विश्वेश रमेशराव देशपांडे लिहितात, माझ्यावर कथा लिहिली आहे. तिला खरंच वाटत नव्हतं. लहानपणी हाती पाटी आलीच नाही म्हणून आता हातात पाटी उचलावी लागलेली. कथेतल्या नायिकेने रस्त्यावरच्या चिमुकल्यांच्या हातात पाटी यावी म्हणून हातातल्या पाटीचा सदुपयोग केला होता. अलककार विश्वेश सर्वात प्रथम बाबासाहेबांच्या विचारानं वाहिलेली अलक, महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित झालेली अलक, शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारी अलक आणि पाटी या शब्दाचा अनुप्रासयुक्त केलेला वापर, त्याची पुनरुक्ती आणि त्यातून काढलेले दोन अर्थ मला अधिक भावले. म्हणजे एकीकडे भाषिक सौंदर्य तर दुसरीकडे आशय सौंदर्य तुमच्या अलकमध्ये आहे. शिक्षणाचं महत्व अतिशय सुंदर शब्दामध्ये तुम्ही लिहिलं. अलकची सुरुवात माझ्यावर कथा लिहिली आहे, आश्चर्य वाटावं अशी, आणि पाटीचा सदुपयोग केला होता ही अत्यंत महत्वाची गोष्ट. म्हणजे नायिका रस्त्यावरच्या चिमुकल्यांच्या हातात पाटी आहे म्हणून झटते आणि ती झटणारी नायिका स्वतः मात्र शिक्षणापासून वंचित असते. आताच 1 ऑगस्टला आपण लोकशाहीर अण्णाभाऊ

ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यानिमित्तानं लेखन प्रेरणा दिन साजरा केला. मला वाटतं तुमच्या अलकमध्ये हे सगळे अवशेष आहेत. अलककार विश्वेश, तुम्ही अगदी अलककार मनादेंच्या पावलावर पाऊल टाकून सकस दर्जेदार अलक लिहिताय, तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक. होमगाव सातारा येथून अलककार रघुनाथ आनंदराव भिसे लिहितात, तो शिकून सवरून उच्च पदावर बसला तसा लोकांना खूप अभिमान वाटू लागला. प्रत्येकजण आमच्या गावातल्या वस्तीला किंवा नातेवाईक मित्र म्हणून इतरांना ते आवर्जून सांगताना त्यांची छाती फुलत असे. पण जसे लोक त्याच्याशी बोलू लागले, भेटू लागली, तसा तो लोकांशी तुसडेपणाने व गर्वाने बोलू लागला. म्हणून हळूहळू लोक त्यापासून दुरावले गेले. अलक रघुनाथ विद्या विनयेन शोभते हे सांगण्याचा छुपा प्रयत्न तुम्ही तुमच्या अलकमधून केलात. खरंच आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा गर्व अहम नसावा असं सांगणारी तुमची अलक आहे. आणि माणसं माणसाळलेल्या माणसाच्या जवळ जातात, माणसं पिसाळलेल्या माणसापासून दूर जातात. अहंकार हे पिसाळलेल्या माणसाचं द्योतक आहे, प्रतीक आहे, तो त्याचा निकष आहे. आणि विनय हा माणसाळलेल्या माणसाचा सद्गुण आहे. अलककार रघुनाथ खूपच छान. ऐकूया पुढची अलक. धानोरी पुणे 15 येथून अलककार श्रावणी संदीप गुंड लिहितात, एक वारकरी वारीला चालला होता. वाटेत त्याला एक माणूस भेटला. मला चालता येत नाही, पण मला वारीला घेऊन जा. तो माणूस म्हणाला, पण तो वारकरी तसाच पुढे निघून गेला. पण पंढरीला गेल्यावर त्या वारकरीला पांडुरंगाच्या मूर्तीत त्या माणसाचा चेहरा दिसला आणि त्याचे डोळे पाणावले. अलककार श्रावणी, माझेही डोळे पाणावले. आणि मला खरंच इथे एका गोष्टीचं खेद क्षमा मागायची, खरं म्हणजे खंत व्यक्त करायची. तुम्ही नेहमी म्हणता पुढच्या कवितांचं रेकॉर्डिंग करून द्या, पण अलककार श्रावणी खरंच वेळ मिळत नाही. पण मला तुमच्यात माता सरस्वती दिसते, तुमची साहित्याप्रती असलेली भक्ती मला लुभावते, मला खुणावते. आणि मी लवकरच तुमच्या कवितांचा विचार करेन आणि तुम्हाला पाठवून देईन. पण खरंच आपण वारकरी आहोत, आपण वारकरी असल्यामुळे सेवेकरी आहोत, सेवा करावी. त्याला उचलून घेता नसतं आलं तर कमीत कमी त्याच्यासाठी गाडी करता आली असती, किंवा त्याचा हात धरून त्याला हळूहळू चालवता आलं असतं, थोडं बसवत बसवत त्याला नेता आलं असतं, असं करता आलं असतं का? पांडुरंगाने साक्षात दर्शन दिलं होतं, त्याचा विसर आपल्याला अलककार श्रावणी त्या माणसाला कसा बरं पडला असेल. ऐकूया पुढची अलक. प्रभावाडकर अलककार प्रभावाडकर लातूर येथून लिहितात, चुटकी. चुटकीने एक छोटस रोपटं लावलं. सकाळ संध्याकाळची पाणी घालू लागली. पण बऱ्याच दिवसांनी काल पाऊस आला. रोपटं जोमात डोलायला लागलं. चुटकी टाळ्या वाजवतच आईला विलगली, वा अलककार प्रभा आहात तुम्ही, म्हणजे प्रतिभावंत आहात. तुमच्याकडे एक सुंदर अशी प्रभा आहे आणि वाडकर मधली वाडही तुमच्या अलकमध्ये आहे. मला त्या चुटकीला मानाचा मुजरा द्यायचा आहे. आणि खरंच आपण या लहानग्यांकडून शिकायला हवं वृक्षारोपणाचं महत्व, वनसंवर्धनाचं महत्व आपल्याला कळायला हवं. अलककार शैलजा करोडे नेरूळ नवी मुंबई येथून लिहितात, पावसातून आलेल्या त्याने छत्री ओट्यावर ठेवली व घरात गेला. तिला माझ्या भेटीसाठी घेऊन या, आई म्हणाली. तुझा डावा भाग पूर्ण ओला झाला आहे, टॉवेलने कोरडा करून घे. अलककार शैलजा, तिला माझ्यासाठी. त्याने छत्री ओट्यावर ठेवली, घरात गेला, माझ्यासाठी घेऊन ये. तिला म्हणजे छत्रीला, डावा भाग पूर्ण ओला झालाय, ती छत्री भेटीला घेऊन ये. कदाचित छत्री त्या एका दुरुस्त करायची असेल, किंवा छत्रीतून ती आली असेल, किंवा डावा भाग पूर्ण ओला झालाय म्हणजे त्या ठिकाणी उजव्या बाजूला ती असेल आणि म्हणून त्या ठिकाणी तो छत्रीच्या थोडासा बाहेर असेल. एकाच छत्रीतून दोघं आलेत, अखेर आई आई असते. अलक का शैलजा, मिश्किल आहे तुमची अलक. मला लय आवडली आणि लय भावली तुमच्या अलकला, अलक मधल्या आईला खास करून मानाचा मानाचा मानाचा मुजरा. खूपच छान, जबरदस्त, मजा आ गया भाई. ऐकूया पुढची अलक. अनामिका टोपण नावाने कोल्हापूर येथून अलककार विद्या कुंभार लिहितात, आठवड्याच्या सुट्टीचा बेत सर्वजण आखत होते आणि तिने त्यास नकार दिला. कारण तिला दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन तिथे साफसफाई करून त्याचे पावित्र्य जपून

पुढच्या पिढीसाठी तो वारसा जतन करायचा होता. अलक्कर विद्या मानाचा मानाचा मानाचा मानाचा प्रचंड मानाचा मुजरा. जय हो तुमची, जय जयकार हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी असं म्हणूया आपण. आणि खरंच मला वाटतं, खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन साफसफाई करण्याची तिचा हा बेत तिने इतरांना सांगितलं असता तर मला वाटतं सगळेच त्या ठिकाणी तिकडे गेले असते. आणि खात्री आहे सगळ्यांनीच पिकनिक रद्द केली असती आणि किल्ल्यांचीच मोहीम हाती घेतली असती. पण अलककर विद्या मला ही अलक प्रचंड आवडली आणि मी त्या ठिकाणी नतमस्तक छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि तुमच्या प्रतिभेच्या चरणी सुद्धा. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवली अंबरनाथ येथून अलककार मेघा अविनाश कुलकर्णी यांनी. अलककर मेघा लिहितात, चित्रकाराच्या रंगपटातील सगळे रंग आपापले वैशिष्ट्य सांगून आपापलं मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. निवाड्यासाठी सगळे चित्रकाराकडे गेले. काहीच बोलत नसलेल्या पांढऱ्या रंगाकडे बघत चित्रकार म्हणाला, सगळ्यात श्रेष्ठ पांढरा रंग आहे, कारण तो तुम्हा सगळ्यांना त्याने आपल्या पोटात सामावून घेतले आहे. इतकेच नाही, तुमच्या सहाय्याने मी जी महालांची राजेरजवाड्यांची देवी देवतांची निसर्गाची चित्रे काढतो ती सुद्धा पांढऱ्या पटावरच काढत असल्याने तुमच्या पाठीशीही तोच आहे. वा अलककर मेघा, बरंच गया, म्हणजे बऱ्याच दिवसांनी अलग पाठवलीत पण खूप छान. खरंच कधीच कुठल्याच गोष्टीचं स्तोम माजवू नये, चरबी येऊ नये, कारण आपली चरबी कुठे ना कुठे उतरते. आणि आपण काय आहोत, आपण कोण आहोत हा विचार करा. कोहम सोहम, काय आहोत आपण? काहीच नाही. त्या अखंड विश्वातलं शून्यापेक्षा सुद्धा कमी अस्तित्व आपलं आहे. आणि आपण कशाचा याव चावम्याव आणि मी आलाना मी फलाना मी अमका मी तमका करत बसलेलो असतो. चला तर वळूया आणि ऐकूया अलककार सौ शीतल राजन गांधी महाड रायगड येथून काय लिहितात. ती अशिक्षित उभा जन्म खेड्यात राहणारी बाई पर्यावरणावर जीव जोडून भाषण देत नव्हती पण कृतीने वसुंधरेला नटवत होती. आजपर्यंत वयाच्या 70 तिने 300 जास्त लहान मोठी झाडं लावली होती. वड पिंपळ आंबा चिंच जांभूळ केळी अनेक प्रकारची फुलझाडं अशी एक ना अनेक आणि वसुंधरेला नटवलेली हिरवीगार केली तिने सृष्टीचा समतोल कृतीतून राखला होता. अलककार शीतल, शीतल छाया मिळाली तुमच्या या अलकमधून. आणि खरं सांगतो मला भरून पावली अलग. आपण सगळ्यांनीच या अलकमधून विचार करायला पाहिजे, या अलकमधून आपण काहीतरी घ्यायला पाहिजे, या अलकमधून आपण वृक्ष संवर्धनाचा धडा घेतला पाहिजे, वनसंवर्धनाचा धडा घेतला पाहिजे, वृक्ष लावा वृक्ष जगवा याचा विचार केला पाहिजे. अलककर शीतल, मी तुम्हाला एक आठवण करून देतो. आपल्या महाडमध्येच म्हणजे माझी सासरवडी आहे आणि माझा परममित्र मंगेश भुतकर हा या सगळ्यासाठी खूप कार्य करतो. तो माझा मित्र आहे आणि पर्यावरण मित्र सुद्धा आहे. जमलंच तर मंगेशला भेटून घ्या, म्हणजे तुमचे विचार त्याच्या विचारांसारखेच आहेत म्हणून म्हटलं. ऐकूया माझी परमदैवत मातृतुल्य अलककार जयश्री चौधरी मुंबई येथून लिहितात जीवदान. ढगफुटीमुळे त्या नाल्याला आलेल्या प्रचंड पुरात तो पुरता अडकला आणि प्रवाहासोबत पुढे पुढे वाहत जाऊ लागला. पण अचानक त्या झाडाच्या लोमत्या फांद्या हाती लागल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याने निश्चय केला, यापुढे पैशाच्या लोभापायी मी कधीच झाडांची कत्तल करणार नाही. अलककर जयश्री जय हो, जय हो तुमचा. वृक्षारोपणाचा वृक्ष संवर्धनाचा वनसंवर्धनाचा एक आगळा वेगळा प्रयत्न तुमच्या या अलकमध्ये दिसतो. अप्रतिम तुमची अलक आहे, नजर लागण्यासारखी तुमची अलक आहे. आणि मला खात्री आहे तुमची केवळ अलक नाहीये तर अलकमधून तुम्ही जंगल तोडीपासून कसं वाचलं पाहिजे आणि पैशाच्या मागे लागू नये याचा उत्तम परिपाठ तुम्ही दिलात. अलककार जयश्री, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. अलककार जयश्री बरोबरच अलककार शीतल यांना सुद्धा मानाचा मुजरा. ऐकूया अलककार राजनी या टोपण नावाने लिहिणारे अलककार प्रज्ञा कुलकर्णी वसमत हिंगोली येथून लिहितात, मित भाषी असल्याने कोण फ्रेंडशिप बँड बांधणार. मला ना मित्र ना मैत्रिणी, बागेत बसून मनाशीच पुटपुटत असतानाच बघतो तर काय, हवेमुळे झाडावरून निष्ठून मनगटावर

पडली होती गोकर्णाची वेल. वा अलक प्रज्ञा, प्रज्ञा आहे तुमच्याकडे, म्हणजे या सलग तीन अलक मधून वेगळ्या पद्धतीने वृक्षरोपणाचं महत्व सांगितलंय. ती वेल पडली आणि जणू काही ती वेल सांगते तू मला वाचवलंस तर मी तुला वाचवेन, तू आजपासून माझा मित्र आणि चल आपण वृक्षारोपणाचं महत्व जगाला सांगूया, मित्र बनूया एकमेकांचे. खरंच अलंकार मित्रांनो कसले भारी आहात तुम्ही, मला असं म्हणावं असं वाटतं लय लय लय भारी तुमची अलकवारी, तुमची अलकवारी. अलंकार मित्रांनो तुमच्या चरणांची आर्ज जगदीश नतमस्तक होतोय. ऐकत राहा पुढेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, कुठेही जाऊ नका, मी हा गेलो हा आलो, धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: छोटी छोटी बातों में अपनी एनर्जी को डिप्लीट नहीं करना, क्योंकि हम हीलर्स हैं, हम एंजल हैं, और हमारी एनर्जी का असर हमारे आसपास के लोगों पर एंड ऑफ कोर्स फिर हमारे पास जो हीलिंग के आ रहे हैं उनके ऊपर पड़ने वाला है। आई कैन नॉट अफोर्ड टू वेस्ट माई एनर्जी लाइक दिस। माई एनर्जी इज फॉर अ पर्पज ऑफ हीलिंग थाउजेंड्स ऑफ पीपल। एंड जब हम उस इंटेंशन से अपनी एनर्जी को बचाएंगे, सबसे पहले कौन बच जाएगा? हम खुद। हम काम करेंगे, काम करवाएंगे, डिसिप्लिन करेंगे, डिसिप्लिनरी एक्शन भी लेंगे, लेकिन हिले बिना। इट्स ओनली अ लाइफ स्टाइल चेंज। दीज आर लाइफ स्टाइल चेंजेस। एनर्जी लाइफ है, ये निकल जाए तो लाइफ खत्म हो जाती है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगद आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 9 ऑगस्ट 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 213। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक छान अभ्यासपूर्ण मांडणी असलेल्या आशय संपन्न अशा अलग ऐकल्यात, आणि आरजे जगदीशला खात्री आहे त्या सगळ्याच अलग तुम्हाला प्रचंड आवडल्या असणार, कारण प्रत्येक अलग मधून काही ना काही सांगण्याचा प्रयत्न माझ्या लाडक्या तमाम अलककार मित्रांनी केलेला आहे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच अलककार मित्र धन्य आहेत, एकापेक्षा एक छान अलग पाठवतात, एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया पाठवतात। रविवार संध्याकाळ अलककार मित्रांची आणि आरजे जगदीशची दोघांची सुनहरी असते। धन्यवाद। वळूया पुढच्या अलककडे, अर्थात आता आपण घेणार आहोत कौटुंबिक सोहळा, आणि अलग घेणार आहोत मिश्री कोटकर या कुटुंबाच्या। छत्रपती संभाजीनगर येथून अलककार सौ अश्विनी सुहास मिश्री कोटकर लिहितात, लहानपणापासून आईची बिकट अवस्था बघून तो नव्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या तिच्या थकलेल्या मनाला आणि शरीराला जराशी विश्रांती मिळावी यासाठी दर महिन्याला एक दिवसाची रजा मंजूर करून घेऊ लागला। कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या प्रवाहात तिच्या सोबत त्याने स्वतःला सुद्धा झोकून दिले। अलकर अश्विनी, जय हो, छान नक्षत्रासारखे आहात तुम्ही, म्हणजे इतकं चांगलं त्या ठिकाणी पुरुष दाक्षिण्य स्वभाव, स्त्री दाक्षिण्य स्वभाव, पुरुष स्त्री, स्त्री पुरुष समानता याचा विचार करणारी व्यक्ती जर त्या आयुष्यात आली तर त्या स्त्रीचं आयुष्य नक्की सत्काने लागेल। आणि मला खात्री आहे अलककार सुहास तुम्हाला तळहाताच्या फोडावर फोडासारखं जपत असतील, अगदी गुलाबासारखं त्या ठिकाणी तुमची ठेवण ठेवत असतील, मला खात्री आहे। अलककार अश्विनी, म्हणून तुम्हाला अशी अलक सुचली, मला ही आगळीवेगळी अलक भावली, आवडली। ऐकूया मिश्री कोटकर कुटुंबातील अलककार श्री सुहास मिश्री कोटकर, सहशिक्षक गुरुदेव संमत भद्र विद्यामंदिर वेरूळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, येथून लिहितात मैत्री। पावसात एकाची छत्री तुटली, दुसऱ्याने स्वतः भिजत त्याला आश्रय दिला। घरी पोचल्यावर पहिला म्हणाला, आज समजलं मैत्री सावलीत नाही, सोबत भिजण्यात असते। वा अलककार सुहास, अगदी नुकताच जागतिक मैत्री दिन संपन्न झाला, बऱ्याच अलककार मित्रांनी मला जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मला नवनवे मित्र भेटले। नवनवे मित्र ज्यावेळेला आपल्याला आपल्या भात्यामध्ये असे बाण येतात त्याला मला खात्री आहे आपण कोणत्याही संकटाला सहज परतावून लावू शकतो। अलककार सुहास, तुमची अलक नाही आहे फक्त, तर मैत्रीची सर्वोत्तम झलक आहे, आणि खरंच मैत्री सावलीत नाहीये, सोबतीत आहे, सोबत भिजण्यात आहे। किती दमदार, किती छान, किती आगळा वेगळा विचार मांडलात, अभिनंदन। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन, चिंचवड पुणे वालेकरवाडी। ती एक उत्कृष्ट गृहिणी होती, दुर्दैवाने चहा करताना

स्टोवर पदरपडला, 65% भाजली, पण मुलांच्या सौभाग्याने वाचली. पुढे पती मुले चहाच्या व्यवसायात यशस्वी झाले. ओ अलखर कल्पना, वॉट अ कल्पना, काय कल्पना आहे, काय किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे स्टोव थोडासा आपण बाजूला ठेवू, पण स्टोवर तो पदर पडला, म्हणजे आता स्टोव किती घरांमध्ये आहे असा प्रश्न आहे, संशोधनाचा प्रश्न आहे. भारत आता पहिल्यासारखा स्टोवरचा देश राहिलेला नाही, तो आता गॅसवर आहे. समजून घ्या, मुलांच्या सौभाग्याने ती वाचली. खरंच मुलांना आईची माया पातळ झाली नाही, आईची माया हिरावली नाही. आणि मला एक गोष्ट प्रचंड आवडली, मुले चहाच्या व्यवसायात यशस्वी झाली. खूपच छान, अव्वल दर्जाची अलक अलकर कल्पना, आगळ्या वेगळ्या अलकला मानाचा मुजरा. ऐकूया आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलकार श्री बाळ माने लिहितात. कंपनीच्या नोकर कपातीच्या निर्णयाने आज अचानक त्याच्या नोकरीवर गदा आली. अत्यंत खिन्न अवस्थेत घरी परतलेल्या त्याला पाहून ती म्हणाली, देवाने एक दरवाजा बंद केला आहे तर तो नक्की दुसरा दरवाजा उघडेल. दुसऱ्या दिवशीच एका प्रसिद्ध कंपनीतून त्याला मुलाखतीसाठी कॉल आला. अलकर बाळ, मी नेहमी काय म्हणतो, बाळय्या तुम्ही अलकचे बाप आहात, कारण तुमची अलग सांगण्याची हातोटी, अलग सांगण्याची पद्धत अफलातून आहे. आणि खरंच छान आहे, आणि किती सकारात्मक गोष्ट. मला तर वाटते दुसऱ्या दिवशी एका सुप्रसिद्ध कंपनीतून त्याला मुलाखतीसाठी कॉल आला आणि त्याची निवडही झाली असं तुम्हाला पुढे म्हणायचं असेल. खरंच या सकारात्मक अलकला मानाचा मुजरा. ऐकूया बऱ्याच बऱ्याच बऱ्याच महिन्यांनी ज्यांना आपली आठवण झाली असे माणिकपुत्र या टोपण नावाने गडचिरोली येथून लिहित आहेत ऍडव्होकेट डॉक्टर अलकार पी डी काटकर. त्या एकल मातेच्या आग्रहोत्सव सैनिक शाळेत सातवीत शिकत असलेल्या तिच्या मुलाला तिच्या सोबत भेटायला गेलो. परतीच्या वेळी त्याने आईला प्रश्न केला, कोण आहेत ग मम्मी हे, मी यांना पप्पा म्हणू का. अनाहूतपणे आलेल्या प्रश्नांनी ती भांबावली. काही संबंध नसताना, होय रे बाळा, पप्पाच आहे मी तुझा, म्हणत मी त्याला जवळ घेतले, कपाळाचा मुका घेतला आणि हातात 200 नोट देऊन झपाट्याने परत निघालो. अलकार पिढी, नियमितपणे पाठवा अलक, किती सुंदर आहे अलक, किती भावपूर्ण आहे, किती सौहार्दपूर्ण आहे. आणि मला खात्री आहे ही केवळ अलक नाही आहे तर त्या पुरुषाच्या त्या स्त्रीच्या मनात दडलेला भाव त्या मुलाने ओळखला आणि एक संपूर्ण कुटुंब त्याने केलं. एकल मातेच्या आग्रहोत्सव गेलेला तो कधी पटकन त्याचा बाप झाला आणि तिचा पती झाला हे त्यालाही कळलं नाही. खरंच काही योगायोग असेच असतात, नियती कधी कोणाला काय बनवेल आणि नियती कधी कोणाचं काय करेल आपण सांगू शकत नाही. अलकर पिढी मानाचा मुजरा खूप छान, फक्त अट एकच आहे, नियमितपणे न चुकता दर 15 दिवसांनी अलक पाठवा. छान दिले असेच छान अलक लिहित राहा. ऐकूया पुढची अलक. विरार पूर्व येथून अलकर चेतन सुरेश सकपाळ लिहितात, आज बऱ्याच वर्षांनी ती नवऱ्यासोबत फिरायला आली होती. समोर त्याला पाहताच त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली. काही वर्षांपूर्वी तिने त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं होतं. धाडस करून ती त्याच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी समोर गेली, पण तो फक्त तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला, कोण तुम्ही, आपण एकमेकांना ओळखतो का. वा अलकर चेतन, जैसी करनी वैसी भरनी, जैस को मिला तैसा. वा मला आवडली. म्हणजे खरंच आहे, त्याने तिला सोडलं नव्हतं, तिने त्याला सोडलं होतं. चांगला भेटला म्हणून सोडलं असेल, मन भरलं असेल म्हणून सोडलं असेल, आपल्या योग्यतेचा नाही असं वाटलं म्हणून सोडलं असेल, काही असो. आणि आज मात्र ती त्याला आठवण करून देते, आज मात्र ते त्याला ओळख करून देते, म्हणजे ओळख दाखवते. म्हणजे जणू काही जखमेवरती खपलीच काढण्यासारखं नाही का, पण त्याने मात्र जखम पूर्ण निबर झाले याचा व्यवस्थित वस्तुपाठ घालून दिला. खूपच छान,
जबरदस्त वळूया पुढच्या अलककडे. पुढची अलक आपल्याला पाठवले रुकडी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून कुलकर्णी कुटुंबियांनी, अर्थात पुन्हा एकदा कौटुंबिक अलक सोहळा. अलककार सौ क्षितिजा कुलकर्णी लिहितात भिंत. अनेक विचारांची भिंत मध्ये असतानाच एकाच विचाराची भिंत खूपच तटस्थ होती. अलककार क्षितिजा, खरंच हो, मी नेहमी म्हणतो, दर 15 दिवसानंतर मी म्हणतो, क्षितिजाच्या पलीकडच्या आहात हो तुम्ही. दोन ओळींमध्ये मला हे म्हणावं असं वाटतं, मला हे म्हणायला तुम्ही भाग पडता. अलक असते छोटी गोष्ट सांगते मोठी. बघा ना, अनेक विचारांच्या भिंतीमध्ये असतानाच एकाच विचाराची भिंत खूप तटस्थ होती. म्हणजे काय म्हणायचं काय, ती तटस्थ होती, ती वेगळी होती. ते बाकीच्या भिंतींचं सूत जुळलं होतं, बाकीच्या भिंती एकमेकांचा विचार करत होत्या, विचार घेत होत्या, पण दरवाज्याच्या बाजूची भिंत दरवाज्यामध्ये आल्यामुळे ती एकटी तटस्थपणे त्या ठिकाणी कार्य करत होती. जणू काही भारत देशासारखी ती भिंत सुद्धा होती. खूप छान. आणि यावेळेला मला मुद्दाम त्या ठिकाणी सांगावं असं वाटलं की अलककार क्षितिजा कुलकर्णी यांना की कृपया तुमच्या मुलीलाही अलक पाठवायला सांगा, मला कौटुंबिक सोहळा घ्यायला आणखी आनंद होतो. अलककार भार्गवी प्रशांत कुलकर्णी रुकडी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहितात किनारा. किनाऱ्यावर असंख्य लाटा उसळत होत्या, पण तो किनारा त्यांना धरूनही ठेवू शकत नव्हता आणि तिथून पळूनही जाऊ शकत नव्हता. वा अलककार भार्गवी, मला वाटतं नुकतंच तुमचा निकाल लागलाय, म्हणजे निकाल लागलाय म्हणजे परीक्षेचा निकाल लागलाय आणि तुम्ही चांगल्या गुणांनी पास झालायत. कदाचित तुम्हाला डिग्री मिळाली, नोकरी मिळाली असेल, असं काहीतरी स्टेटस काही दिवसांपूर्वी आईचं पाहिल्यासारखं आठवतंय. अभिनंदन पुणेरी आवाजच्या वतीने, पण खंत पण व्यक्त करावीशी वाटते. आई अलक नियमितपणे पाठवते, तुम्ही नियमितपणे पाठवत नाही. आज मला आठवण करावी लागली. आणि किती सुंदर अलक तुम्ही दिलेत किनारा. खरंच तो किनारा त्या लाटेकडे रुक्षपणे पाहत राहतो, त्या लाटेकडे कधी अभिमानाने, कधी खंतावलेल्या चेहऱ्याने, कधी दुःखी चेहऱ्याने पाहत राहतो. त्याला माहिती आहे मी हिची साथ देऊ शकत नाही आणि मीला सोडूही शकत नाही. लाटेचंही तसंच झालेलं असतं बरं का भार्गवी, लाटेचाही ओढा असतो, ओढ असते किनाऱ्याकडे, पण सागर तिचा त्या ठिकाणी बाप तिला परत परत बोलवतो, तिला भेटू देत नाही, म्हणून ती जाते, परत येते, परत येते, परत जाते. हा निसर्गाचा म्हणजेच प्रेमाचा त्यांचा खेळ अखंडपणे सुरू राहतो. आष्टा सांगली येथून अलककार सौ स्नेहा चव्हाण लिहितात निरस आयुष्याला कंटाळून जीवन संपवून टाकण्यासाठी चाललेल्या सोमाजीला एक मूर्तिकार दगडावर घाव घालताना दिसला. तेव्हा तो दगड त्याला सांगून गेला की जगण्यासाठी आधी मरावं लागतं. अलककार स्नेहा सर्वात प्रथम पुणेरी आवाज 107.8 FM वतीने संपूर्ण अलककारांच्या समोर मी तुमची माफी मागतो. गेला तुमची अलक, त्याचा अर्थ माझ्याकडून तुम्हाला अभिप्रेत असलेला सांगितला गेला नाही आणि तुमच्या सामाजिक प्रतिभेला धक्का बसेल म्हणून तुम्ही ते स्टेटसवर ठेवू शकला नाही, म्हणून माफी. पण अर्थात ते अनवधानाने झालं असेल, ते चुकीने झालं असेल, मी जाणीवपूर्वक कोणाचाही उपमर्द, कोणाचाही अपमान होईल असं काहीच करत नाही. खरंच आहे की या अलकमधून तुम्ही म्हणालात तसं संघर्ष केल्याशिवाय आयुष्य नाहीच. जगण्यासाठी आधी मरावं लागतं म्हणजे दगडाला त्याचं अस्तित्व संपवावं लागलं तेव्हा त्याची मूर्ती झाली. कोणताही असो, हिरा असेल, तो अंगठीत जातो, त्या नगिना होतो, पण त्याचं अस्तित्व संपतं. ती लाट असते, समुद्रात विरते, अस्तित्व संपतं तेव्हा तिचा फेस होतो. अगदी सगळ्याच बाबतीमध्ये अस्तित्व संपतं तेव्हा पुढे कुठेतरी तुम्हाला तुमचं एक वेगळं जीवन जगता येतं. ऐकूया पुढची अलक. आंध्र प्रदेश येथून अलककार वनमाला औटी हत्वळणे लिहितात आज पुन्हा कडाक्याचं भांडण झालं. ती नेहमीप्रमाणे लांबून सगळं पाहत होती, आज मात्र तिलाही त्यांचा राग आला. ती जवळ आली, म्हणाली कधी कधी पडद्यामागे नेमकं काय घडतं याचाही वेध घेत जा. इतकं बोलून ती निघून गेली. अलककार वनमाला, खरंच आहे, पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींचा विचार न करता किंवा कारणाच्या मागची कारण मीमांसा
भांडण्याच्या मागची कारण मीमांसा

मुख्य कारणाच्या मागचं आणखी काही कारण लक्षात न घेता आपण अद्वा तद्वा बोलतो आणि आपण तिथून निघून जातो किंवा आपण अशा प्रकारचं वागतो ते अत्यंत चुकीचं आहे. अगदी योग्य समज दिली, खूप छान. ऐकूया 9 ऑगस्ट 2026 प्रयोग क्रमांक 213 मधील अलगची झलक या कार्यक्रमातील शेवटची अलग. पुणे येथून अलगकर मोहन दुसाने लिहितात, पूर. नदीच्या पुराच्या पाण्यात त्याने उडी मारली. सर्वजण घाबरले. तो प्रवाह दिसेनासा झाला. तो मात्र समोरच्या काठावर उभा राहून हसत होता. अलगकर मोहन त्याला म्हणत, जास्त हसू नको, नाहीतर पुढच्या लोक म्हणतील की तो फसलेला नाहीये, तो बघा तिकडे काठावर उभा राहील, आणि मग कोणीच वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, लांडगा आला रे आला अशी परिस्थिती होईल. अर्थात मला ही अलग आवडली कारण त्यातलं हास्य वेगळं आहे, मिश्किल आहे आणि घेण्यासारखं आहे. पण खरंच असं कोणाची बद्दल होऊ नये आणि आवाज जास्त होईल या दृष्टीने कोणी विचार करू नये. आपण प्रवाहाच्या पलीकडे काम करू नये पण प्रवाहातही अडकून पडू नये. पाऊस येतोय आणि या पावसामध्ये सगळ्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. ऐकत रहा पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. पुन्हा भेटू 16 ऑगस्ट 2026 प्रयोग क्रमांक 214 नवीन दमाच्या नव्या कोऱ्या करकरीत अलग घेऊन. आरजे जगदीश तुमच्यासाठी नक्की.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.